ला लाप्चे नाल मे तू मिन तू ला समशे थोगी समशे थोगी कांदा खंजे छेने अचा टांग ला खिराल थोचे ना शुगुई ओ लेस लेस थोचे ना